मन्ने नानक भवहै न भिख ऐसा नाम निरंजन हुए जेको मन जाने मन कोए पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावह दरगह मान पंचे सोहै दर राजान पंचा का गुर एक ध्यान जेको कह करे विचार करते कह करने नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जेको बुझै हुए सच्यार तबलै ऊपर कीता पार धरती होर परै होर तिस्ते पार।

सच्चा फुरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तू दाखल करो सच्चा सब तान सच्चा सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची सलाह सच्ची तेरी कुदर सच्चे पातशाह नानक सच त्यान सच जो मर जमे सो कच निकल।

जिन खंड्या परम अनाल का सास सास प्रविसरै नाही आठ पहर हर हर को त्याई नानक संत तेरे रंग राते तू सम्राट।

सूरत उपाय न लभही अविनाशी श्रेष्ठ करण दखणे महला पांजमा जे तू वत है अंगणे हब धर

सुख सागर। हेरे टेक नाही भौ कोए अंतर जामे साचा सोए। हेरी टेक तेरा मन तान इहा उहा तू दीवान। हेरी टेक।